माझा विनम्र नमस्कार। सोमवारची प्रसन्न पहाट आहे। जुलाई महिन्याची 27 तारीख। संगीत प्रेमी श्रोत्यांनो, ठरल्याप्रमाणे सकाळ बीज कार्यक्रमात आमची भेट होत असताना या प्रभात वेळे एक प्रसन्न संगीतमय वातावरणात खास तुमच्या मनोरंजनासाठी मधुर गाणी घेऊन हजर झालो आहोत। तेव्हा ओएमपी रेडिओ मनोरंजन वरून ही सुसंधी साधून मी तुम्हाला शुभ सोमवार प्रकट करते। आजचा हा दिवस तुम्हा सगळ्यांसाठी शुभ असो ही आशा मनात बाळगू।

0: 98.2 MHz ओरेंज फ्री।
1: ऐतिहासिक श्रोत्यानो और एम फ्री रेडियो मनोरंजन वरुण पुनश्च तुमचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे ऑन द वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन। श्रोते रसिको हो, आज सोमवार आहे, म्हणजे शिवशंकराचा वार। तसेच काल शांती मंगा सेंट जुलियन दुतमला राहणाऱ्या तिचा वाढदिवस होता। वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा पाठवित आहेत मंगा परिवार, सामी जगी परिवार, तुकाराम परिवार, तसेच रागुबा परिवार। तर तिच्या वाढदिवसानिमित्त आणि सर्व शिवभक्तांसाठी आम्ही सादर करू।

गंध पसरला नाते मनाचे सावर खेत एक गाँव या मूवी मधुम घेतलेले हे गाणं आपण ऐकत होता स्वप्नील बांदोडकर कुणाल गांजावाला या दोघांच्या सुमधुर आवाजात. रसिको हो रामालेन राहणाऱ्या अविसेन आणि जीना यांचं काल लग्न होता. तेव्हा या शुभमुहूर्तावर वडील आनंद करून रीता अविनाश तुकाराम परिवार तसेच मंगा परिवार करून विशेष शुभ आशीर्वाद पाठवण्यात येत आहे. लोट्स ऑफ ब्लेसिंग्स कमिंग फ्रॉम देम आणि त्यांचे प्रेम दिवसादिवस वाढत जावं वृद्धिंगत जावं अशी सर्वांची मनोकामना आहे. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे त्याचे प्रेम वाढत जावं अशी आमची शुभकामना. तेव्हा त्यांचा लग्न दिवसाच्या निमित्ताने विशेष त्यांच्यासाठी आम्ही सादर करीत आहोत हे पुढील.

नयनी दिसुदी चेहरा माझा दैट वाज टेकन फ्रॉम द मूवी आशिकी टू इन द रोमांटिक वॉइसेस ऑफ नेहा राजपाल व विशाल कोठारी. संगीत प्रेमी श्रोत्यानो आशा हे सुंदर प्रेम गीत तुम्हाला नक्कीच आवडले असेल. वळूया पुढच्या गीताकडे. तेव्हा या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत श्रेष्ठ कवी सुरेश भट यांची ही रचना इन रोमिक स्टाईल इन द लवली वॉइस ऑफ सुप्रसिद्ध गायिका पल्लवी प्रसाद. मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन या प्रभात वेळी खास तुमच्या मनोरंजनासाठी.

Moving to our next track of Sikar Beats कार्यक्रम Music Lovers चला यक्षिणी ऐकूया सर चंद्रिका महालक्ष्मी आयर आयर यांनी आपल्या सुरील आवाजात व्यक्त केलेले हे सुंदर रोमँटिक ट्रॅक माझ्या वेडात तुझे वेड येऊन मिळालं. मी तुम्हाला कळूचिते की हे सुंदर रोमँटिक गीत घेतलेले आहे प्रेम एक तरल भावना या अल्बममधून.

श्रोत्यानो आम्ही निवडलेल्या गाण्यांना तुम्ही अवश्य आवडत असेल अशी अपेक्षा आहे. तर चला या क्षणी जवेद अली सोनाली सुनावणे यांच्या आवाजात ऐकूया मी

जबी तली सुनाली सुनावनी या दुघांचा वासाचा या गाण्यानंतर सादर करीता हो झुमका हे अप्रतिम गीत निक्षिंदे अंकिता सुनाली सुनावनी यांच्या सुमधुर आवाजात.

एमबीसी च्या घड्याळात सकाळचे पावणे 10 वाजले आहेत. चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम या पुढील रिमिक्स कोली गाण्याने. Taken from the album Spicy Mango in the verses of Shrikant and Narayan Sailaja was Sati Kalakar.

पिकल्या झारा काली या गाण्याचे रिमिक्स वर्षण आपण ऐकत होता ऋषिकेश कामेरकर पल्लवी केळकर यांच्या सुमधुर आवाजात. सकाळ बीचच्या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे प्रामाणिक एक सत्य कथा मूवी मधून घेतलेले हे गाणं आदर्श शिंदे व सा

संगीत प्रेमी श्रोत्यांनो मी तुम्हाला कळवू इच्छिते की आपण एकता हा सकाळ बीच कार्यक्रमातील शेवटचं गाणं प्रामाणिक एक सत्य कथा ह्याच चित्रपट गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आज आपला कार्यक्रम इथेच संपत आहे. इतर कार्यक्रमांचा लाभ तुम्ही अवश्य घ्या. दिवसाच्या प्रत्येक क्षण तुमचा आनंदाचा जावो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.